साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादरा हदूर, कथ ना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी को

बाणिया सिरबाणी जिनको नदर कर्म होवै हृदय तिना सुमाणी पीवो अमृत सदारो हर रंग जपो सारंग पाणी कह नानक।